धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम धा धा धा धरम धरम